0: ಬಲಾಲನ್ ಸಳಿ ಫಿಲ್ಮ್ ತೆಗೆ ಮೌಲು ಮಾತ್ ಗೆನಿಸ್ತೆ ಮಿ ಶೋಗ ಫುರ್ತ ಮಲ್ಗುಣ ಮಿ ಬಲಾಲನಿ ಹಿಂದಿ ಫಿಲ್ಮ್ ಅಕ ದೇಹ ಸಬ್ಬೀಸುವಣಹರು ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾ ತಕಂ ದೋ ದೀವಾಣೆ ಶೆಹರ್ ಮೇಯಕಿ ಮಿಜಮಾನುಗೆ ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾಗೆ ಎಮ್ಮೆ ಆಮು ಉಸೂಲ್ ತಕ ಅಮುಳಿನ್ ತಫಾತು ಹಾಸ ಮಸಿಕ್ಕತೆ ಆಮುಕ ರೊಮ್ಯಾಂಟಿಕ್ ಬಾಲಿವುಡ್ ಫಿಲ್ಮ್ ತಕುಂ ಫೆಣ್ಣಫದ ಡ್ರಾಮಾಟಿಕ್ ಮಂಜರು ತಕೆಗೆ ಬದಲುಗ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಫೆಣಿಗೆಂದ ನಿವರ ಮಾಡುಮ್ಯಾತಿರಿ ಲೋಬಿಗೆ ದತುರೆ ಫಿಲ್ಮಿ ಲಫ್ಸಕುಂ ಬುಡಣ್ಯ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ದಕ್ಕುವಾದನಿ ಸ್ಲೋ ಬರ್ನ್ ಲವ್ ಸ್ಟೋರಿಯೇ ಅಭಿರುಚಿ ಛಂದ್ಲಿಯೆ ರವಿ ಉದ್ಯವರ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೊಫವಾ ಮಿ ಫಿಲ್ಮಕಿ ಮಶ್ರೂರ್ ಫಿಲ್ಮ್ ಮುಫೆದ್ದುನ್ ತೆರಿಯ ಸಂಜಯ್ ಲೀಲಾ ಬನ್ಸಾಲಿ ಗೀತುರುಂ ಪ್ರೇನಾ ಸಿಂಗ್ ಉಮೇಶ್ ಕುಮಾರ್ ಬನ್ಸಾಲ್ ಅದಿ ಭಾರತ್ ಕುಮಾರ್ ರಂಗ ಗುಳಿಗೆ ಉಫದ್ದಾಫವಾ ಮೊಳು ಫೆದ್ದುಮೆ
1: बारिश मतलब ये चिप चिप और ये गीले सूखे कपड़े
2: मेरे लिए अदरक वाली चाय और रिमझिम गिरे सावन
1: वाह बड़ी फुर्सत है तुम्हें
3: सैलरी इन सिक्स फिगर्स बोलना मत बोलना
4: करने के लिए कर लूं शादी इस देश में लोग ज्यादातर करने के लिए करते हैं शादी
1: मुझे शादी नहीं करनी
5: अच्छी खासी बातें तो चल रही थी ना तो ना क्यों बोला
6: कोई नॉन वेज जोक तो नहीं किया
7: अरे यार
8: मार्केटिंग में हो यार खोलोगे नहीं तो बेचोगे कैसे
9: रोशनी
10: रोशनी
7: रोशनी
10: रीजन तो बता दो ना बोलने का
1: सिर्फ ना काफी नहीं है क्या
11: रिलेशनशिप में ना गिव एंड टेक नहीं होता सिर्फ गिव गिव होता है टेकने का कुछ नहीं
12: क्या करूं यार हर अच्छी खासी लैंग्वेज में सा आ जाता है प्रेजेंटेशन फाइनेंशियल वॉशिंग मशीन
7: क्या है ये ब्यूटी स्टैंडर्ड्स उनमें फिट होना जरूरी है जस्ट बी द वे यू आर
12: मेरे साथ का प्रॉब्लम है ना शादी को शादी बोलता हूँ शाहरुख खान को शाहरुख खान मम्मी पापा नाम रख दिया शशांक शर्मा तुम मिल गई रोशनी मेरी लाइफ की ट्रेजेडी है
13: दो दीवाने शहर में
1: मैं नहीं हूँ यार उतनी सुंदर
12: आईने में वो क्यों नहीं दिखता जो मुझे दिखता है
13: दो दीवाने शहर में रात में या दोपहर
1: में साल लेट किया हमने वेडिंग कार्ड्स भी भेजे जा चुके थे और कुछ रिश्तों को फुल स्टॉप लगाना जरूरी है कोमा लगा

0: दो दीवानी शहर में मिफियम के एमए फाहकले वे सिफाई की इंसानी नफ्सु के नाजुक कमा जमानी गुलुंताव गहुन्ना कुदी कुदी उनी सिफता वर फुरी हमें दक्वा दीफवा गोई फिल्म के मैगन वाहक बिनाय फवनी मीहुन्ना मुआमले कुरं उदगु दे मीहुं कमवा शशांका रोशनी के हयातु के मज्जा मी एरेंज मेरीज के सबों बदलवा दे मीहे के वाहक फिल्म के असरुग द बिंगलकी मी दे मीहुं के अमिल दिरियुं के हुरी कोंचे हुंता शशांका के वाहक देखकुमुगा उंदगुता के हुन्ना अदि एगे सबम वजीफा गे मैदानुग कुरियदाने गोतका मेदु कंबुडे फवाजुवाने रोशनीयकी बॉडी इमेज इश्यूज हुनजुवाने अदि माजीगे हिद्दति कंतता कुंवारा बोडंग असर कुफवाजुवाने मि फिल्म दक्वा देनी कोम्मे मीहकी वेस एम्मे फुरिहमवां मजबूर मीहेन नुंकं कोम्मे मीहेगे किबागे वेस उनी सिफतकें हुन्नानेकं मि फिल्म दक्वा दे ए उनी सिफतकायक वेस लोबी विविधानिकन साबित कोद्दे हगीगी दिरियुलुमा गैम मंजरु तके मि फिल्म फिनगिन दे
1: क्या हुआ
2: ओ बॉस का फोन था
1: हां
2: सो एक प्रॉब्लम है वो एक इंपॉर्टेंट मीटिंग आ गई है तो मैं स्किप नहीं कर सकता वापस जाना पड़ेगा
1: हां इंपॉर्टेंट मीटिंग आ गई मतलब तुमने बोला नहीं कि लॉन्ग वीकेंड है तो मैं मुंबई में नहीं हूं
2: नहीं मैंने बोला वो फोन कट गया ना
1: तो दोबारा फोन करो
2: सिर्फ नेटवर्क ही नहीं है देखो क्या करें
1: सेम ही तो फुल सिग्नल है फोन करो उनको
2: अरे छोड़ो ना
1: क्या छोड़ो ना
2: फिर आ जाएंगे ना क्या हम यहीं हैं जिंदगी यहीं है कल
1: शशांक तुम हर बात पे छोड़ो ना करते हो फोन ही तो करना है सिर्फ उसको फोन करो कि मैं नहीं आ सकता जस्ट कॉल हिम यू नो व्हाट तुम डरते हो एक्चुअली
2: क्या भाई तो चले जाओ कुर्सी रख दूं यहां बैठ जाओ ये डरता नहीं हूं मैं लो कॉफी पियो
1: शशांक तुम टॉपिक चेंज मत करो तुम डरते नहीं हो ना तो उसे फोन करो
0: फिल्म बलन जे एम एम मुहिम एस बाकी ಲೋಯಪಕೆ ವಗುತುಂ ಉಫದೆ ಮೆಜಿಕೆಗೆ ಬದಲುಗ ಎಯಿ ವಗುತಾಯಕು ದೆಮಿಹು ದೆಮಿಹುನ ದಸ್ವೆಗೆ ಉಫದೆ ಇಹುಸಾಸೆಗೆ ಗೊತುಗ ದಕ್ಕುಯ ದೀಫವಾತಿ ಆಮ್ ರೊಮ್ಯಾಂಟಿಕ್ ಡ್ರಾಮಾ ತಕ ಖಿಲಾಫ ಮಿ ಫಿಲ್ಮುಂ ಇಸ್ಕಂದೆನಿ ದೆಮಿಹುಂಗೆ ದೆಮೆದು ಗೊಫದೆ ಹಮಹಿಮೆ ಮುಆಮಲಾ ತಕ ಏಕಕು ಅಣಿಕಕ ಗಾಯವಾ ಗೊಯಿ ಮಿ ವರ ಸೋಲ್ಫುಲ್ ಗೊತಕ ಕಿಯ ದೀಫವಾ ವಾಹಕೆ ಮಿ ಮಿಯದುಗೆ ಸಿನಿಮಾ ತಕುಂ ಫೆನ್ನ ಎಕ್ಷನ್ ಮಂಜರು ತಕ ತಫಾತು ಹಮಹಿಮೆ ತಜ್ರಿಬಾಯಿ ಫಿಲ್ಮ್ ಫೆನಿಗೆಂದ ಆಕ್ಟರುಂಗೆ ಹುನರುವೆರಿ ಕಮಕಿ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಎಮ್ಮೆ ವಾರುಗದೆ ಇಬ್ಬ ಸಿದ್ಧಾಂತ್ ಚತುರ್ವೇದಿ ವನಿ ಶಶಾಂಕ್ಗೆ ಕೆರೆಕ್ಟರ್ಗ ಹುನ್ನ ಲದುವೆತಿ ಕಮ ಅಮಿಲ ನಫ್ಸಾ ಮೆದು ಒನ್ನ ಶಕ್ಕು ತವರ ಫುರಿಹಮೆಯ ದಕ್ಕುವ್ಯಾ ದೀಫ ಹಮೆ ಗೊತ ಮುರ್ನಾಲ್ ಠಾಕೂರ್ಗೆ ಎಕ್ಟಿನ್ನು ರೋಶ್ನಿಗೆ ಹಿತಾಮತಕ ನಾಜುಕ್ಕಂ ವರಂ ಅಸರು ಗೊತಕ ಫೆನಿಗೆಂದೇ